न किशोर भाउ थोरो बियो मसलो आहे तव्हांजा सभु कॉमेंट मूं पढ़ी छॾिया प्रोग्राम में. जवान मोहम्मद बचल शबानी भाई वालेकुम असलाम, तव्हां सां गॾु मौजूद आहे जी, मोहबतूं आहिनि तव्हांजूं बि.